ना जादो यंग दिले यो बगे रोग ओ ना जादो सोनो ओ जादो बोलोंगले तो मुसावा चेंगो थो खाले ले मुकेर यंका चेचुंगले सब बचे जा